0: 9000018.
1: നാടിന്റെ സാമ്പത്തിക സാംസ്കാരിക മുന്നേറ്റത്തിൽ പതിറ്റാണ്ടുകളുടെ പാരമ്പര്യമുള്ള കോളാരി സർവീസ് സഹകരണ ബാങ്ക് അഭിമാനപൂർവ്വം പരിചയപ്പെടുത്തുന്നു
0: കോക്കനട്ട് മേഡ് മാജിക്.
1: ഏറ്റവും നല്ല നാളികേരങ്ങൾ ശേഖരിച്ച് ആധുനിക സാങ്കേതിക വിദ്യകൾ ഉപയോഗിച്ച് പ്രോസസിംഗ് ചെയ്ത് മികച്ച ഗുണമേന്മ ഉറപ്പുവരുത്തിയ നാളികേര ഉൽപ്പന്നങ്ങൾ
0: കോക്കനട്ട് വെളിച്ചെണ്ണ, വെർജിൻ കോക്കനട്ട് ഓയിൽ, കോക്കനട്ട് പൗഡർ, സ്ക്വാഷ്, വിനാഗിരി, ടെസ്റ്റ ഓയിൽ, തേങ്ങാ പിണ്ണാക്ക്.
1: ശുദ്ധം, സുന്ദരം, ആരോഗ്യപ്രദം. നാളികേര ഉൽപ്പന്നങ്ങളുടെ ക്ലാസിക് ബ്രാൻഡ്
0: കോക്കനട്ട്.
1: ഒരു കോളാരി സർവീസ് സഹകരണ ബാങ്ക് സ്ഥാപനം.
0: ഫോൺ 9188951780.
2: സമ്പ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം. പ്രവാചകഃ ജതിന ശർമ്മ. അദൌ മുഖ്യ വാർത്താഃ. ഗുണവത്താപൂർണ ശിക്ഷയൈവ വികസിത ഭാരതസ്യ നിർമ്മാണം സംഭവേദിതി രാഷ്ട്രപതിഃ ദ്രൗപദി മുർമുഃ പ്രഖ്യാപയത്. അത്രാവസരെ സാ അഷ്ടചത്വാരിംശത് ശിക്ഷകേഭ്യഃ രാഷ്ട്രീയ പുരസ്കാരാനപി പ്രദത്തവതി. ഛാത്രാണാം ജീവന സംസ്കാരായ പാഠ്യപുസ്തകേഭ്യഃ പരം ഗന്തും ശിക്ഷകാൻ പ്രാചോദയത് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി. സഹ ബാലകേഷു പട്ടല ദർശന വ്യസനസ്യ ന്യൂനീകരണായ ക്രീഡാ ബഹിരംഗ പ്രവൃത്തിനാം ച സംവർദ്ധനായ ആഹ്വാനം അകരോത്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്യ സായം നവദില്യാം ശ്രീരാം കോളേജ് ഓഫ് കോമേഴ്സ് ഇത്യസ്യ ശതാബ്ദി സമാരോഹം സംബോധയിഷ്യതി. ഭാരതസ്യ പ്രധാന ന്യായാധീശ സൂര്യകാന്തഃ നവദില്യാം ജായമാനെ ബ്രിക്സ് മുഖ്യ ന്യായാധീശ മഞ്ചേ സ്വസ്ഥ അസഹമതേഃ വിമർശ സംസ്കൃതേശ്ച മഹത്വം പ്രതിപാദിതവാൻ. ജലൌഘ പ്രഭാവിതായ നേപാളദേശായ ഭാരതേന 95 ടൺ പരിമിതാ സഹായതാ സാമഗ്രി പ്രേഷിതാ. അപി ച മഹിളാനാം ഏഷ്യാ ചഷക 20-20 പ്രതിസ്പർധായാഃ എ വർഗസ്യ അന്തിമ രോമാഞ്ചക ദ്വന്ദ്വേ അദ്യ രാത്രൌ ദുബൈ നഗരെ ചിര പ്രതിദ്വന്ദ്വിനാ പാകിസ്ഥാനേന സഹ യോത്സ്യതെ ഭാരതം. രാഷ്ട്രപതി പദാസീന ദ്രൗപദി മുർമുഃ അദ്യ ഉദഘോഷയത് യത് വികസിത ഭാരതസ്യ സ്വപ്നഃ തദൈവ സംപത്സ്യതെ യദാ ശിക്ഷാ ഗുണവത്താപൂർണാ സംഭവിഷ്യതി. ശിക്ഷക ദിവസാവസരെ നവദില്യാം ആയോജിത്തെ 26,2000 രാഷ്ട്രീയ ശിക്ഷക പുരസ്കാര സമാരോഹേ സംബോധയന്തി സാ പ്രാവോചത് യത് യഃ സമാജഃ ശിക്ഷകാനാം ആദരം വിദധാതി സ ഏവ വസ്തുതഃ പ്രഗതിശീലഃ സമാജഃ മന്യതെ. രാഷ്ട്രപതിഃ പ്രത്യപാദയത് യത് അസ്മാകം സംവിധാനേ നിഹിതസ്യ സമാനാവസരസ്യ യഥാർത്ഥ പ്രാപ്തൌ ശിക്ഷൈവ സർവോത്കൃഷ്ടം സാധനം വർത്തതെ. പ്രാഥമിക വിദ്യാലയേഷു ഛാത്രാണാം വിദ്യാത്യാഗമാനാങ്കസ്യ ദൂരീകരണേ ശിക്ഷകാണാം പ്രയാസാഃ ഏവ ഹേതുഭൂതാസ്സന്തി. സാന്യരൂപയത് യത് ശൈക്ഷിക ഉത്കൃഷ്ടത കൗശല സംവർദ്ധനം ഉദ്യമിതാ ച രാഷ്ട്രസ്യ വികാസേ നിർണായകം യോഗദാനമാവഹന്തി. ഭാരതം ജ്ഞാനശക്തിം വിധായ ജഗതി കൗശലരാജനാധാനിത്വേന പ്രതിഷ്ഠാപയിതും ദേശസ്യ പ്രാഥമികത വർത്തതെ. സാ പ്രതിപാദിതവതി യത് ജ്ഞാനം ശക്ത്യാഃ മഹത്തരഃ സ്രോതഃ അസ്തി യജ്ജനം സ്വാതന്ത്ര്യേണ ചിന്തയിതും സുവിജ്ഞാതാൻ നിർണയാൻ ഗ്രഹീതും രാഷ്ട്രവികാസേ സാർത്ഥകം അവദാനം ദാതും ച സാമർഥ്യം പ്രയച്ഛതി. രാഷ്ട്രപതിവര്യ അവദത് യത് കർത്തവ്യനിഷ്ഠാഃ ശിക്ഷകാഃ രാഷ്ട്രനിർമ്മാണസ്യ അഗ്രിമപംക്തൌ തിഷ്ഠന്തഃ ശില്പിനഃ സന്തി.
3: हमारे संविधान में निहित अवसर की समानता के आदर्शों को कार्य रूप देने का सबसे प्रभावी माध्यम शिक्षा है. हमारे देश में प्राइमरी स्कूल ड्रॉप आउट रेट 12 पहले लगभग 4.5% था. अब ये ड्रॉप आउट रेट नहीं के बराबर है. ये उपलब्धि शिक्षकों के प्रयासों से संभव हो सकी है. इस राष्ट्रीय सफलता के लिए मैं सभी शिक्षकों को बहुत बहुत बधाई देना चाहूंगा.
2: രാഷ്ട്രപതിനാ നാരീണാം അധികാര സംരക്ഷണായ സാവിത്രിബായി ഫുലെ മഹോദയായാ പാവന സ്മൃതിരപി സപ്രശ്രയം സമുദ്ഭാവിത. അത്രാവസരെ രാഷ്ട്രപതി മഹോദയ രാഷ്ട്രീയ ശിക്ഷക പുരസ്കാരാൻ സമർപ്പയത്. 27 രാജ്യേഭ്യ 7 കേന്ദ്രശാസിത പ്രദേശേഭ്യ കേന്ദ്രസർവകാരസ്യ 6 സ്വായത്ത സംഘടനേഭ്യശ്ച ചിതാ 48 വിദ്യാലയീയാ അധ്യാപകാ एतान पुरस्कारान प्राप्तवन्तः. सहैव राष्ट्रपतिः उच्च शिक्षण संस्थानानां अथ च पॉलिटेक्निक संस्थानानां एकविंशति प्राध्यापकेभ्यः राष्ट्रिय सम्मानं प्रायच्छत्। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अध्यापकान् समाहूतवान् यत् ते केवलं पाठ्यपुस्तकेषु आत्मानं न बद्ध्वा छात्राणां जीवनसंस्कारे बाल्यभावस्य सुरक्षायै महत्तरं दायित्वं निर्वहेयुः। गतदिने नवदिल्ल्यां राष्ट्रिय शिक्षक पुरस्कार विजेतृभिः सह संवादं कुर्वन् श्रीमोदी एतान् विचारान् न्यरूपयत्। सामाजिक सञ्चारपटले अस्य संवादस्य कतिपयान् दृश्यक्षणान् संयोज्य प्रेषिते एकस्मिन् सन्देशे प्रधानमन्त्रिणा विशेषतया बलं दत्तं यत् शिक्षकाः सुनिश्चिनुयुः यत् प्रत्येकस्मिन् छात्रे विद्यमानः बालकः सदा सजीवः तिष्ठेत्। तदर्थं शिक्षकाः स्वान्तर्गतमपि बाल्यभावं रक्षयेयुः। सः प्रत्यपादयत् यत् बालकेषु वास्तविकपरिवर्तनमानेतुं शिक्षकाः केवलं पाठ्यक्रमे सीमिताः न भूत्वा तेषां समग्रजीवनेन सह एकी भवेयुः।
4: मैं पूरी शिक्षा जगत से ये कहना चाहता हूँ कि हमें पहले से ज्यादा किताबों से बाहर निकल करके, सिलेबस से बाहर निकल करके बच्चों की जिंदगी में घुसना पड़ेगा। बचपन मरने नहीं देना चाहिए और बचपन बनाए रखने का सबसे बड़ा काम टीचर कर सकते। टीचर का काम है कि उसके भीतर का बचपन बना रहे।
2: स्वास्थ्य सामाजिक प्रकरणेषु कथयन् श्रीमोदी बालकेषु प्रवर्धमानां पटलदर्शनव्यसनं प्रति गभीरां चिन्तां प्रकटितवान्। अस्य पटलव्यसनस्य उपशमनाय सः क्रीडाप्रोत्साहनं, बहिः क्रीडाप्रवृत्तिः, सर्जनात्मककार्याणि च प्रभावशालिनः उपायाः सन्तीति व्याचारयत्।
4: एक विषय है स्क्रीन टाइम। अब ये एक प्रकार का एडिक्शन है। मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा। फिर खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, अरे एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकते। और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए।
2: संस्कृत वार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य शिक्षक दिवसावसरे राष्ट्रपतिनः द्रौपदी मुर्मू वर्यायाः एकं वशिष्टम् आलेखं सामाजिक सञ्चारपटले प्रासारयत्। स्वीये सन्देशे श्रीमोदी अलिखत् यत् अयमालेखः अध्यापनकर्म मानवतायाः नवनिर्माणस्य, स्वतन्त्रचिन्तनस्य, जिज्ञासाभावस्य च प्रवर्धनार्थं पवित्रकार्यत्वेन सविस्तरं प्रस्तौति। सः न्यरूपयत् यत् राष्ट्रपतिः छात्रान् उत्तमं मानवरूपेण निर्मातुं शिक्षकाणां समाह्वानं कृतवती। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य सायं नवदिल्ल्यां श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स इत्यस्य शताब्दी समारोहं सोत्साहं भागं भजिष्यति। अत्रावसरे श्रीमोदी सभामपि संबोधयिष्यति। दिल्ली विश्वविद्यालयस्य शीर्षघटकरूपेण प्रतिष्ठितः श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स इत्येतत् भारतस्य उच्चशिक्षासंस्थानेषु अग्रगण्यः मन्यते। विदेशमन्त्रालयः अवदत् यत् नेपालदेशस्य जलाप्लावितात् त्रिशूलीयापणक्षेत्रात् पञ्चवर्षीय बालकेन सह इतोपि त्रयः भारतीयाः नागरिकाः रक्षिताः, येन रक्षितानां भारतीयानां संख्या 179 अभवत्। MEA प्रवक्ता रणधीर जायसवालः ह्यः अवदत् यत् 75 यावत् भारतीयाः नागरिकाः लुप्ताः सन्ति। प्रवक्ता अवदत् यत् गतमासस्य 26 नेपालदेशे विनाशकारी आकस्मिक जलाप्लावनात् आरभ्य भारतेन नेपालदेशाय प्रायः 95 सहायता सामग्री प्रेषिता। विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता अवदत् यत् नेपालस्य सर्वकारस्य आवश्यकतानुसारं भारतं नेपालाय निरन्तरं साहाय्यं प्रदास्यति। भारतस्य मुख्यन्यायाधीशः सूर्यकान्तः अद्य स्वस्थमतभिन्नतायाः विचारविमर्शस्य च संस्कृतेः महत्त्वम् अधोरेखितवान्। नवदिल्ल्याम् आयुक्ष्यमाणस्य ब्रिक्स मुख्यन्यायाधीशानां मञ्चस्य अंशत्वेन भारतस्य मुख्यन्यायाधीशेन अद्य ब्रिक्स सदस्यराष्ट्राणां सहभागीराष्ट्राणां च प्रतिनिधिमण्डलं सम्बोधितम्। സമയോചിതം പൂർവാനുമേയം.